0: भुजंग प्रयात छंद नमो सर्व माने समस्ती निदाने
1: नमो देव देवे अपेखी अपेवे
0: नमो काल काले नमो सर्व पाले
1: नमो सर्व गाणे नमो सर्व पाणे
0: अनंगी अनाथे निरसंगी परमाथे
1: नमो